सत सत वरतै गहर गंभीरा सच्चा साहेब सच परखै साचै हुक्म चलाई हे सत संतोखी सतगुर पूरा गुर का शब्द मन्ने सो सूरा साची दरगाह साच न

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

मन पाई, मन तन सच्चे भगती राता, सच्चे सिहो चित लाया, हउ मैं विच सद जलै शरीरा, कर्म होवै भेटे गुरपूरा, अंतर अज्ञान शब्द बुझाई, सतगुर ते सुख पाया।

अलाराम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो सखा सहन प्यार प्रीतम नाम

साच रते सच अमृत जिहवा मिथ्या मैल न राई निर्मल नाम अमृत रस चाखिया शब्द रते पत पाई गुणी गुणी मिल लाहा पावस

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मनमुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल सद

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै पुरखण ते जो नारी कहो कबीर साधु को प्रीतम।

बल बन जाऊं सतगुर साचे नाम पार कमन उपमा देऊ कमन सेवा सरेऊ एक मुख रसना रसो जुग जोर कर फुन मन बच क्रम जान अनक